0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: नमस्कार, वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू वरती तुम्ही ट्यून आहात आणि आता आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकणार आहोत. चारुहासिनी भावे आपल्या सोबत असणार आहेत. संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा आहे जी खूप वर्षापासून इथं बोलली जाते, पण अलीकडं आपल्याला ते खूप कमी प्रमाणात ऐकायला मिळतं. तेव्हा आजच्या भागातही आपण संस्कृतबद्दलची काही माहिती ऐकणार आहोत, काही शब्द ऐकणार आहोत जे आपल्याला चारुहासिनी सांगतील. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, वयम शृण्वंत स्मः वेणुध्वनि FM 90.4 KLE कनसू. संस्कृतं वदामः इति कार्यक्रमे सर्वेषां स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. प्रथमं प्रार्थनां कुर्मः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुहासिनी भावे आपल्यासोबत होत्या. कसा होता कार्यक्रम अभिप्राय जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधुनी 90.4 FM KLE कणसुआ आणि भक्तिमय सकाळ. आज आहे सोमवार 31 ऑगस्ट 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. स्वतःवर विश्वास ठेवा, अर्ध यश तिथंच मिळतं. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. प्रिन्सेस डायना आणि तिचा मित्र डोडी अल फायद ठार झाले, दिवस होता आजचा. पांडुरंग शास्त्री आठवले यांना मॅगेसिसे पुरस्कार प्रदान करण्यात आला, तोही आजच. मचमुसिक कंपनीची सुरुवात झाली तेही आजच्याच दिवशी. त्रिनिदाद व टोव्यागो युनायटेड किंगडम पासून स्वतंत्र झाले तेही आजच्याच दिवशी. भारताची प्रमाण वेळ निश्चित करण्यात आली, तोही दिवस होता आजचा. खिलाफत चळवळीची सुरुवात झाली तीही आजच्याच दिवशी, साल होते 1920. राष्ट्रपती V.V. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले, तोही दिवस होता आजचा, साल होतं 1970. आता आजचे जन्मदिवस पाहू. युवन शंकर राजा, भारतीय गायक, गीतकार आणि निर्माते यांचा जन्म आजचाच. जवागल श्रीनाथ, जलदगती गोलंदाज यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. ऋतुपर्णा घोष, भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचाही जन्म आजच. शिवाजी गोविंदराव सावंत, मराठी कादंबरीकार, मृत्युंजय आणि छावासाठी प्रसिद्ध साहित्यिक, मूर्तीदेवी पुरस्कार प्राप्त, महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचाच. जयवंत कुलकर्णी, पार्श्वगायक, यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. अमृता प्रीतम, पंजाबी लेखिका व कवयित्री, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच आहे. जहांगीर, चौथा मुघल सम्राट यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. 90.4 FM KLE गणसू, भक्तिमय सकाळ.

वेणुधोनी 90.4 FM KLE कनसु आणि भक्तिमय सकाळमध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. राशी भविष्य सांगणार आहे आणि सुरुवात मेष राशीपासून. आज तुम्हाला जास्त काम करावे लागणार आहे आणि कोणती जुनी समस्या सोडवली जाऊ शकते. प्रत्येक कामात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. वृषभ रास, आज तुमच्या आंतरिक शक्तीचा अनुभव घ्या, यामुळे तुमची मानसिक स्थिती सुधारेल. मिथुन रास, आज तुम्हाला चांगले यश मिळेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन देखील उपयुक्त ठरू शकते. कर्क रास, आज तुम्हाला मनशांती लाभेल. तुमची कामे वेळेवर पूर्ण केल्याने तुम्हाला कामात यश मिळेल. सिंह रास, तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील सदस्यांची आज मदत मिळेल. कन्या रास, आज वैयक्तिक कामासाठी वेळ मिळणार नाही. नातेसंबंध मजबूत करण्यासाठी तुम्ही अहंकाराचा त्याग कराल. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE कडसून.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली गणपणी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. तुम्ही घराच्या नूतनीकरणाच्या किंवा देखभालीच्या कामात व्यस्त असाल, तसेच आज कामाच्या नियमांचे पालन करावे. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. वृश्चिक रास, काही काळापासून सुरू असलेल्या घरगुती समस्यांचे निराकरण केल्याने वातावरण सकारात्मक होईल. तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामांकडेही लक्ष दिले पाहिजे. धनुरास, राजकारण आणि सामाजिक कार्यात तुमची रुची वाढेल. ऊर्जाने आत्मविश्वासाने भरलेला अनुभव घ्या. मकर रास, आज ग्रहांची स्थिती लाभदायक असेल, या योग्य वेळेचा पुरेपूर फायदा घ्या. तुम्हाला सर्जनशील कामात आणि अभ्यासात रस असेल. कुंभ रास, तुमचे लक्ष आज माध्यम आणि संपर्कांशी संबंधित उपक्रमांवर असेल. कोणत्याही फोनकडे दुर्लक्ष करू नका, उपयुक्त सूचना मिळू शकतात. शेवटची मीन रास, आज आराम करण्यासाठी थोडा वेळ काढा. आत्मपरीक्षण केल्याने अनेक समस्यांचे निराकरण होईल आणि तुम्हाला मानसिक शांती देखील अनुभवता येईल. हो, तर 12 राशींचं भविष्य तुम्ही एकत्र गणपणी 90.4 FM KLE कनसू भक्ती

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ, ಏಕೆಂದರೆ PNG ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ, ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 एफ एम KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 एफ एम KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेमध्ये आपण आज क्रमांक 7 पुष्पौषधीची म्हणजेच चेस्टनट बड या औषधाची माहिती घेणार आहोत. या औषधीचा कीवर्ड आहे पालथ्या घड्यावर पाणी. आज आपण चेस्टनट बड या औषधाची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. काही माणसं आयुष्यात त्याच त्याच चुका पुन्हा करताना आढळतात. मागील अनुभवावरून केलेल्या चुकांवरून धडा घेऊन पुढील कृती करताना पुन्हा पुन्हा तीच कृती करणं टाळावं हे त्यांना जमत नाही. अर्थात हे त्यांच्या हातून आपोआप होत राहतं. कधी उदासीनपणामुळं, कधी दुर्लक्ष केल्यामुळं, घाई गडबडीत कृती केल्यामुळं, किंवा कधी कधी आपल्या कृतीचा मागोवा घेताना पुरेशी निरीक्षण शक्ती नसल्यामुळं त्या चुका परत परत केल्या जातात. थोडक्यात काय? पालथ्या घड्यावर पाणी. पूर्वायुष्यातील दुःखद आठवणी विसरणंच योग्य, पण त्याचबरोबर आपण पूर्वायुष्यात काय चुकलो हे जाणून घेऊन त्यावर विचार करून या चुका सुधारून पुढील आयुष्य सुखकारक करणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं, नाही का? पण ज्यांना या औषधाची अजिबात गरज नाही असे लोक कसे असतात हे आपण पाहूया. अशा व्यक्तींची निरीक्षण शक्ती अत्यंत उत्तम असते. विशेषतः आपण ज्या कृती केल्या त्या करताना आपल्या कोणत्या चुका झाल्या आहेत हे ते अलिप्तपणे पाहू शकतात. कारण शेवटी टू अर इज ह्युमन हे त्यांना माहिती असतं. आपल्या प्रत्येक चुकीच्या कृतीतूनही ते ज्ञान आणि शहाणपणा शिकत असतात आणि त्याचा उपयोग करून आपला वर्तमान काळ सुधारतात, उज्ज्वल बनवतात. डॉक्टर बॅच म्हणतात, हे औषध आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनुभवांचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी, आत्मनिरीक्षणासाठी, आपल्या चुका अलिप्तपणे पाहण्यासाठी आणि सुधारण्यासाठी मदत करते. सुशीलाबाई, वय 50, पती निधनानंतर कष्ट करून दोन्ही मुलांना वाढवलं, मुलीचं लग्न करून दिलं. ती अगदी सुखात होती, पण मुलगा मात्र दिवटा निघाला. एकुलता एक मुलगा म्हणून सुशीलाबाईंनी त्याचे थोडे अवाजवी लाड केले म्हणाना. प्रत्येक वेळी त्या त्याच्या दोषांवर आल्या, दुष्कृत्यांवर पांघरून घालत आल्या. त्याचं शिक्षण तर अर्धवट सोडलंच, पण लबाड्या, पाकिटमारी, सिनेमाची तिकीट काळ्या बाजारानं विकणं इत्यादी धंदे सुरू केले. सिगारेट दारू तर काही विचारूच नका. घरी आल्यावर आयतं बसून जेवायला मिळत होतच. आणखी थोडासा हट्ट बळजबरी केली की पैसेही मिळत होते. इकडे सुशीलाबाई मात्र असह्य डोके दुखीनं हैराण होत होत्या. मुलगा असे ना पोटचा, पण त्यालाही योग्य वेळी योग्य धडा शिकवणं आवश्यक आहे. व या गोष्टीचा मनस्ताप होऊनच आपलं डोकं दुखतंय हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं. हल्ली तर मुलगा 4-4 बाहेरच राहत होता, मधूनच कधीतरी घरी येत होता, अर्थात पैशांसाठी. तो घरी आला की सुशीलाबाईंच्या पायाला झालेला इसप डोकं वर काढत होता. पण आईची माया म्हणून त्या गप्प राहत. या अनुभवांवरून शहाणं न होण्याची वृत्ती आणि आपला आजार कशामुळं होतो आहे हे न समजणं यावरून त्यांना चेस्टनट बड दिलं. डोके दुखीचं प्रमाण कमी झालं. आणखी 2 औषध घेऊन कुलूप ठोकून सुशीलाबाई मुलीकडे राहायला गेल्या. त्यांच्या पायावरील इसबही बरा झाला. 2 पोटाला चिमटा बसल्यावर व पोलिसांचे फटकेही अधूनमधून खाल्ल्यावर चिरंजीवही वळणावर आले. अनेक सायकोसोमॅटिक आजारात या औषधांचा उपयोग होतो. मंजिरी, वय 23, MA झाल्यानंतर कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करू लागली. तेव्हापासून तिला सर्दीचा अतिशय त्रास होऊ लागला. सकाळी डोकेदुखी, शिंका, नाक गळणं इत्यादीनं ती हैराण व्हायची. कधी कधी तर त्यामुळेही कॉलेज चुकायचं, पण अशा वेळी कामाचा ताण नसला की तिला बरं वाटायचं. तिनं सांगितलं की खरं म्हणजे अशा प्रकारे नोकरी वगैरे करण्याची तिला आवडच नाही. ही नोकरी अप्रत्यक्षरित्या तिच्यावर लादली गेल्यासारखी होती. पण न आवडणारं काम करावं लागत असल्यामुळं हा सर्दीचा त्रास होतो आहे हे तिच्या लक्षातच येत नव्हतं. चेस्टनट बड दिलं. 2-3 तिनं औषध घेतलं आणि काही दिवसांनी येऊन सांगितलं की डॉक्टर, मी ती नोकरी सोडली.

0: वर्षापासून शाळेत जात होती, पण अनेक गोष्टी तिला पुन्हा पुन्हा सांगायला लागायच्या। शाळेत रोज काहीतरी विसरून ती घरी यायची, कधी कधी रस्ताही चुकायची। खरं म्हणजे सरावानं आपोआप करता येण्यासारख्या या सर्व गोष्टी, पण सोनालीला त्या शिकणं जमत नव्हतं। याबरोबरच तिला वरचेवर एक प्रकारच्या त्वचा रोगाचाही त्रास होत होता। चेस्टनट बट दिलं आणि हळूहळू सोनालीनं शाळा अभ्यास या बाबतीत तर प्रगती केलीच, पण तिचा त्वचा रोगही बरा झाला। कितीही वेळा सांगितलं तरी पालथ्या गड्यावर पाणी ही तिची परिस्थिती आता राहिलेली नाही। धन्यवाद।
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत। ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती। नमस्कार।

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू। आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आज आपण भेटणार आहोत लक्ष्मण महादेवराव शिंदे यांना। ते जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष आहेत। बीकॉम LLB त्यांनी केलेलं आहे आणि समाजकार्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहेत। त्यांना आपण ऐकणार आहोत। सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे।
1: नमस्ते, आभारी।
0: आज आपण तुमचा थोडासा जीवन प्रवास आणि जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन कडे तुम्ही कसे वळलात याबद्दल ऐकणार आहोत। तर सुरुवात तुमच्या शिक्षणापासून करूया की तुमचं शिक्षण कुठं झालं?
1: माझं शिक्षण राजा लखमगडा लॉ कॉलेज मध्ये LLB झाली माझी आणि गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये बीकॉम झालो आणि सेंट्रल हायस्कूल मध्ये हायस्कूलचं शिक्षण झालेलं आहे माझं। त्याच्यानंतर मी LLB करत असताना आमचा व्यवसाय होता ट्रान्सपोर्ट व्यवसाय। मग ते अचानक अशा इन्सिडेंट घडला की मला ते वकिली सोडून याच्यामध्ये घुसावं लागलं आमच्या धंद्यामध्ये, घरचा धंदा असल्यामुळे। मग त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक ते म्हणजे ह्याच्यामध्ये बाय प्रोफेशन आहे मला लॉयर, बट ड्यू टू सम सर्कमस्टान्सेस मी इकडे ओढला गेलो ट्रान्सपोर्ट धंद्यामध्ये। आता हा धंदा तर बंद करून चालत नाही ना। मग तसे ऑटोमॅटिकली ह्याच्यामध्ये कन्सर्न झाल्यासारखं झालं, मग ह्याच्यातच राहिलो।
0: अच्छा, पण सर एवढं चांगलं शिक्षण घेऊन म्हणजे LLB सारखं शिक्षण घेऊन आपण एखाद्या बिझनेस कडे वळत असताना काय त्रास झाला तुम्हाला, काही चॅलेंजेस आली?
1: म्हणजे सगळं डिफरंट झालं, हे हा भाग वेगळा आणि हेच भाग वेगळा पडला
0: ना।
1: हो, शिक्षण हे कायद्याचं घेतलंय आणि सगळ्या ट्रान्सपोर्ट लाईन म्हणजे सगळं आमचे तुम्हाला माहिती आहे का असतं
0: होय ना,
1: त्याच्या लाईनमध्ये हे तर कायद्याला कुठे नसतं आधार वगैरे तर अशामध्ये घुसलो। पण कसं असतंय, आलिया भोगाशी असावे सादर ह्याप्रमाणे मी काय केलं, त्या सरकमसंशीला खांद्यावरती घेतलं, त्याला तुडवलं पायाखाली, वर्तमान काळ स्वीकारला आणि त्याला आकार देत गेलो। जसं जमेल तसं करत गेलो मी आणि त्याला ते धंदा सांभाळायचा, तो घरचा धंदा तो सांभाळला आणि माझ्या परीने मी तू टोकाला येथे पोहोचला। आता मी प्रतितेस म्हणजे कल्याणी रोड आणि लक्ष्मण ट्रान्सपोर्ट अशी दोन माझी ऑफिस आहेत आणि ती आज चांगल्या प्रगतीपथावर सुद्धा आहेत आणि मी त्या धंद्यात सुद्धा नाव कमवलं। म्हणजे आता शून्यातून विश्व निर्माण केल्यासारखं माझं त्या धंद्यामध्ये झालेलं आहे।
0: छान,
1: सुरुवातीला काहीच नव्हतं, 300 रुपयाच्या भाड्यामध्ये त्या रूम मध्ये होतो मी, तिथंच माझे 3 प्लॉट मी केले। आज म्हणजे असं भरपूर राबणं झालं, पण हे जिद्द हे कुती काहीतरी राबायची करायची त्याच्यामुळे त्याच्यात घुसलो। वकील झालो असते तेच झालं असतं। मी माझ्या भावाला म्हटलं होतं वकील झालं तर मी कमीत कमी वर्षाला 10 गरीब लोकांचं काम करणार मी पैसे न घेता।
0: बरं,
1: ही कंडिशन मी त्याला घातलं होतो भावान आमच्या, ते वारले नंतर। मग त्यांनी म्हटले तू तुझ्या मनात काय व्हायचं, हो वकील कर आणि काय करायचं ते कर, तू उपाय तर वर्षभर फुकट केस लढा माझं माझं म्हणणं नाही म्हटले। पण मला वाटलं काय ठीक आहे, मी त्यांना असं बोललो होतो सुरुवाती, नंतर मग तू लगेच केस आले तर पैसे द्यायचं म्हणशील म्हणाल मी त्याला, पण तसं नाही म्हटलं, तू काय करायचं ते कर म्हटलं तुझ्या मर्जीप्रमाणे। पण त्याला जसं सुरुवातीला बोललो होतो वकील करेन पण असं करेन, पण त्याच्यानंतर सगळ्या सरकमस्टान्सेस असे आले की मला ऑटोमॅटिक ह्या धंद्याकडे वळावं लागलं। घरचा धंदा असल्यामुळे भाऊ वगैरे वाढले, त्यामुळे आता हे कोणतरी तारायला पाहिजे करायला पाहिजे म्हणजे। बरं, दुसराने हे नाही म्हटलं तर दुसरं साधन बी नव्हतं आणि ह्याच्यामध्ये थोडासा मी परिचित बी होतो धंद्याशी। वकील जरी करत होत असलो तरी ट्रान्सपोर्ट व्यवसाय असल्यामुळे जाणं येणं थोडंसं होतं, त्यामुळे थोडा ह्या ट्रान्सपोर्टशी मी निगडीत होतोच होतो, त्याच्यामुळे मला एवढं काही कठीण गेलं नाही। पण ऑल टुगेदर हे डिफरंट झालं पूर्णपणे, ते कायद्याची लाईन वेगळी आणि हीच लाईन वेगळी, थोडस जमवून घ्यावं लागलं। थोडाफार त्रास झाला नाही असं नाही, पण शेवटी स्वीकारलं आणि त्याला जमेल तसा आकार देऊन शेवटी एक शिखर गाठलं मी।
0: बिझनेस मध्ये आपला जम बसल्यानंतर आपण परत आपण आपल्या प्रोफेशन कडे वळू शकतो वाटतं ना, म्हणजे प्रॅक्टिस केली असती तरी चालत होतं, पण तुम्हाला ते काय असं करावं असं वाटलं
1: नाही? नाही वाटलं, काय वाटलं, ह्या धंद्यात जम बसून मी वर येईपर्यंत पुष्कळचे दिवस निघून गेले।
0: अच्छा,
1: IPC विसरून गेलो, इंडियन पिनल कोड कलम सगळी विसरून गेल्यासारखं झालं म्हटलं की कोर्ट बघणं। आधी मूट कोर्ट असायचं, म्हणजे LLB करत असताना मूट कोर्ट मला एक पिरियड असायचा, मूट कोर्टला जायचं अटेंड व्हावं लागायचं, म्हणजे संध्याकाळचा तो दर रेग्युलर असायचा मूट कोर्ट, म्हणजे तिथं अजिंत व्हायलाच पाहिजे तुम्ही प्रॅक्टिकल असं नॉलेज असताना तसं।

0: मोबिलिटी, ट्रूथफुलनेस आणि सर्व्हिस, म्हणजे औदार्य, अखंडता, कार्यनिष्ठता, स्वाभिमानी, सत्यनिष्ठता आणि सर्व्हिस, ह्या भोवतीचे सगळं वलय फिरलेलं आहे जायंटचं पूर्णपणे. अल्पाभाव भोवतीच असं म्हटलं तरी काय हरकत नाही. मग त्याच्यामध्ये एखाद्याविषयी तुम्ही जर काय मदत करत असाल तर ते करा, पण त्याच्यामध्ये अखंडता ठेवा. तुम्ही आज केलं आणि उद्या विसरलं अशातला कुठलाही भाव होता का म्हणे, ही अखंडता तुमच्यामध्ये असायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तुमची कर्तव्यनिष्ठता असायलाच पाहिजे. कर्तव्य तुमचं हे तुमचं कर्तव्य तुम्ही म्हणून ते तुम्ही करायला पाहिजे. आणि ते करायचं, ते करत असताना तुमचा प्रामाणिकपणा तितका महत्वाचा आहे. प्रामाणिक म्हणतात तुमचा स्वाभिमान तुमचा असायला पाहिजे आणि सेवाभाव तुमचा असायला पाहिजे. सेवाभाव करत असताना, कारण ही जायंट्स ही मूळ संस्था सेवाभावी संस्था आहे. म्हणजे अपलिफ्ट द पुअर पीपल, गरीबांना सहाय्य करायचं याच्यामध्ये असते. आणि ह्याचे जनक आमचे नाना चुडासामा म्हणून आहेत. नाना चुडासामा, नाना चुडासामाचा जन्म 1933 साली झाला होता. ते राजकोटचे, त्यांचे वडील मानसिंह चुडासामा हे राजकोटचे पोलीस कमिशनर होते.
1: अच्छा.
0: हा, राजकोटमधून त्यांनी गुजरात ती इकडे आले, त्यांनी मुंबईला आले. मुंबईला नंतर 1950 साली एक्झिक्युटिव्ह म्हणून ते US पेट्रोलियम कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून सर्व्हिसला लागले नाना चुडासामा. पण त्यांचा पिंड मुळात समाजसेवेचा असल्यामुळे ते नोकरीत काय रमू शकले नाही.
1: बर.
0: पण त्याच्यामुळे त्यांनी मग समाजसेवा शहरात ढकलून गेलं. त्याच्यानंतर त्यांनी 1989-90 एक वर्ष त्यांनी मेयर होते, मुंबईचे मेयर. आणि त्यांच्यामध्ये त्यांना ह्यांच्या कार्यपद्धती बघून यांना पद्मश्रीचा अवॉर्ड सुद्धा दिला गेलेला आहे. हे ह्याच्यानंतर त्यांनी आपलं सर्व्हिस जी आहे पब्लिकाप्रती ते त्यांनी सोडलेच नाही. भयंकर म्हणजे काय, एवढी नावाजली गेली की ती पद्मश्री अवॉर्डपर्यंत त्यांचं कृती पोचली त्यांची. त्याच्यामुळे एक होतच गेलं ते जबरदस्त झालं. आणि याच्यानंतर ह्यांचा ऑब्जेक्टिव्ह असं होते सर्व्हिस द पब्लिक अँड अपलिफ्ट द पुअर पीपल, गरीब लोकांना मदत करायची आणि गरीब लोकांना उचलायचं. आणि थोडंसं सर्व्हिस म्हणजे काय, समाजासाठी समाजाला काय पाहिजे त्याचं उदाहरण करायचं. म्हणजे तुम्ही जायचं समाजामध्ये, आकलन करायचं की कुणाला काय गरज आहे. अपलिफ्ट म्हणजे असं असतं की कुठे गरीब मिळाला, काय मिळाला, आपलं सामाजिक कार्य त्याच्या मागे लावायचं. ह्याच्यामध्ये ही कर्तव्यनिष्ठता असते तुमची. आणि दुसरं आणि म्हणजे दैनिक समस्येवरती भर. आता समस्या कसं असते तुम्हाला माझ्या इथलं उदाहरण सांगायचं म्हटलं तर, आमचं हे राणी चन्नम्माचं सर्कल जे आहे ना, तो आम्ही नो प्रोसेस झोन म्हणून आम्ही त्याचं करा म्हणून कमिशनरला भेटलो होतो 2023 काम येते. आम्ही माझ्या स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेलं आहे. त्यांनी झोन बंद केल्यामुळे आरटीओ सर्कलला एक अँब्युलन्स होती, अक्षरशः तडफडत होता तो पेशंट आतमध्ये, जाऊ शकले नाही, कुठल्याही मार्गातून जाऊ शकले नाही. असे थोडेसे आम्ही हे बघतो समाज कार्य. हे असलं तर म्हणलं अरे समाजासाठी तुम्ही आहात तर तुम्ही समाजाला तसं करायचं नाही ना. समाजाला वेठीला धरून तुम्ही कसलं प्रमोशन करता, हे चुकीचं काम आहे. म्हणून आम्ही कमिशनर भेटलो आणि म्हटलं हे हा एरिया नो प्रोसेस झोन करा असं मी त्यांना आम्ही बोललो होतो त्यांना. त्यावेळी त्यांनी हो म्हटले होते. आणि आपला सर्किट हाऊस आहे ना किल्ल्याच्या बाजूला, त्याच्या खालची जागा, त्यावेळी त्यांनी पोलीस कमिशनरला भेटून ती खालची जागा त्यांच्यासाठी आम्ही ठेवलेली आहे असं त्यांनी बोलले होते. पण त्याच्यानंतर काय ते अजूनपर्यंत झाले नाही आहे. पण या सरांचं काय आहे, ते पद्मश्री अवॉर्ड घेतल्यानंतर 31 ऑगस्ट 1972 रोजी त्यांनी ह्या जायंट्स ग्रुपची स्थापना केली. फक्त ह्या भावनेमध्येच की समाजसेवा करायची तर असं करू शकत नाही आपण, असं एक दोन करू शकत. त्याच्यासाठी मॉप पाहिजे, थोडीशी लोकांचा समूह लागते. ते त्याच्यासाठी मग ग्रुप तयार करायचे. आज ह्या जायंट्स ग्रुपचे भारतात आणि भारताबाहेर 653 ब्रँचेस आहेत सगळ्यात होय. आणि त्याचं सगळं कंट्रोल हे नाना चुडासामा करतात, वर्ल्ड चेअरपर्सन. आणि त्यांच्यानंतर आता त्या त्यांच्या कन्या शायना चुडासामा ह्या करतात. त्या फॅशन डिझायनर आहेत आणि भाजपच्या स्पोक पर्सन आहेत, प्रवक्त्यात, भाजपच्या प्रवक्त्यात आणि सामाजिक आणि राजकीय दोन्हीमध्ये त्या आघाडीवर आहेत सध्या. ह्यांचे 2018 साली हे नाना चुडासामा वारल्यानंतर त्यांनी सगळी जबाबदारी पूर्णपणे आपल्या खांद्यावर घेऊन आतापर्यंत ते सगळं यशस्वीपणे त्यांनी पर्यंत नेटापर्यंत नेऊन आणून लावलेलं आहे. त्यांचं मुनावत आता ते त्यांचं मुनोत आहे, नाना शायना चुडासामा मुनोत त्यांचं नाव असं आहे. त्या फॅशन डिझायनर असल्या तरी ह्याच्यामध्ये आता सध्या त्या महाराष्ट्रातील राजकारणात एकदम सक्रिय आहेत. एकदम सक्रिय आहेत म्हणजे त्यांना स्पोक पर्सन असल्यामुळे प्रत्येक भाषेला जा ह्या त्याला करावं लागतं. हे करत असताना सुद्धा त्यांनी समाजकार्य विसरले नाही. आता सुद्धा मुंबईला, मुंबई सिटीला हॉलीबॉलसाठी मैदान हे करणे, गरीब मुलांना अपलिफ्ट करणे, कुठे काय पाहिजे असेल ते ह्या सतत धावत असतात. आणि आमचंही माझंही कार्य ते चाललेलं आहे. मला इथं माझ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये आणला. मला मुलापासून समाजकार्याची आवड असल्यामुळे मी त्याच्यामध्ये शोधत होतो. माझ्या मित्रांना ऐकला, सुनील मुतकेकर मित्र माझा, त्यांना म्हटलं तू इथं, मी आमच्या गणपती खजिंदर होतो शास्त्रीनगरचा, मग तो म्हटलं इथं कर, ते तर समाजसेवा तुला करायची तर ती पण जागा आहे, चल जाऊया. मग मी गेलो. कार्य म्हणजे मला ते फारच आवडलं. त्याच्यामध्ये काय आहे, त्वचादान, अवयवदान, नेत्रदान अशा गोष्टीसुद्धा होतात. अशा गोष्टीसुद्धा भरपूर असतात. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला काय तर समाजात काय करायचंच असेल. आता मागच्या वेळेला 2023 मुलांच हायस्कूलमध्ये तुम्हाला कल्पना असेल, मुलं डब्यामध्ये अन्न सोडत असतात, भाकरी सोड, चपाती सोड, हे सोड. आम्ही

0: काय प्रोजेक्ट राबवला सरांना भेटलो, न्यू गर्ल्स स्कूलचे घाडी सर म्हणून आहेत, मग काय त्यांना भेटलो. म्हणून मुलांना हे अन्न पिकवताना त्याचा काय त्रास असतो याची जाणीव असायला पाहिजे. तर त्यांना मुळात आम्ही शेतावर घेऊन जातो सांगितलं त्यांना. मग समर्थ म्हणले तर शेतात आम्ही मुलांना घेऊन गेलो, सातवी आठवी नववीच्या मुलींना शेतामध्ये घेऊन गेलो आम्ही इथं. आणि त्यांना दाखवलं की हे कर भात लावताना रोप लावणी करताना किती त्रास होतोय, शेतकरी किती त्रासात ना बाहेर काढतोय हे तुम्ही बघा. याचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला समजेल की ताटात अन्न सोडताना ते अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला किती त्रास झालेला असतोय, कुणाकुणा किती किती लोक याच्यामध्ये गुंतलेले गेले असतात, जोडले गेले असतात. आणि आपण अन्न सहज पटाटामध्ये सोडून देतो. अन्नाचं महत्व काय आहे ते अन्न ते शिजवताना करवताना नाही, ते तयार करताना त्याचे काय त्रास होते हे तुम्हाला समजेल लक्षात आलं तर तुम्ही अन्न ताटात सोडणार नाही. हा एक भाग होता. दुसरं गोष्ट, आजकाल कसं असतंय मुलांना नोकरी मिळत, आज मुलं बाहेर भरपूर आहेत आणि नुसतं संध्याकाळच्या नुसतं वडापावणी हे असलं काय तर कुठेतरी काहीतरी असं खाऊन हे करतात. मग ते पोटाचे विकार राहतात, आईपासून दूर गेले असतात, आई बाबापासून ते एक असतंय, त्यांना थोडंसं होमसिकनेस येतच असते थोडासा. त्याच्यानंतर सुद्धा खाण्याचं प्रकार हे दोन्ही असे जोडलं की ते आजारी पडतात. नोकरी सोडून करिअर सोडून घरी याच्या पाळल्या जातात. मग त्याच्यासाठी तिथं मुलांना मी मराठी स्कूलला मुलांना भाकरी करायचं शिकवलं. आम्ही आमच्या ग्रुप भवन मध्ये मुलांना भाकरी करायचं शिकवलं होतं, मुलींना शेतात काम करायचं शिकवलं. म्हणजे कसं करावं, एक दोन निदान तुम्ही भर घरची आठवण आली ना, तुम्ही दोन दामट्या म्हणतात छोट्या छोट्या भाकरीला, तेवढ्या तरी दामट्या तुम्ही कोण करून खावं तुम्ही दोन घास, म्हणजे तुम्ही तुमची क्षुधा पोट पण समजू शकता आणि तुम्ही राहू पण शकता. थोडेसे राहायला एक दोन महिन्यात घरी येतात तो भाग वेगळा, पण तरी सुद्धा मग त्या भाकरीसाठी म्हणून तुम्ही नोकरी सोडू नये. कारण असं उदाहरण घडलेलं आहे, भाकरीसाठी नोकरी सोडून आलेलं आहे. मग भाकरीशिवाय खातच नव्हता, कंगाळीतला खेड्यातला मुलगा एम आर पाटील सरांचा मुलगा, तो तिथं भाकरी नाही आणि तो बरीक झाला तो घेऊन आले वडील त्याला जाऊन. म्हटले चल बाबा इथं नकोच तू राहायचं, तू भाकरी तिथे खाऊन राहा, तुझे पैसे कमायचे आम्हाला नको, तू पाहिजे आम्हाला, असं म्हणून त्याला घेऊन आले. मग त्याच्यासाठी आमचा उद्देश असा होता की मुलांनी स्वतःच होता. आता कुठे याचं तुम्हाला पेईंग गेस्ट कुठे बी असतात ना, त्यांना तुम्ही ठेवलंच आहे चार पुण्यासारख्या ठिकाणी चार पाच लोकांचं आहे ना, तुम्ही आपलं स्वतःचं गॅस्ट वगैरे ठेवले असते. मग तुला दोन थोडीशी भाकरी तुला करता आली तर ते बी थोडंसं निवारण होऊन जाईल. ह्याच्यासाठी आम्ही हे प्रोजेक्ट असे राबवतो आणि ह्याच्यासाठी आपण समाजामध्ये जाऊन सुद्धा दानशूर व्यक्ती आहेत ना त्यांना सांगतो बा स्पॉन्सर करा कुठं मुलींसाठी कबड्डी. आता मुलींसाठी आम्ही कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या होत्या 2023 बालिका आदर्शमध्ये मुलींसाठी, त्यांना प्रादेशिक वगैरे ठेवून ठेवलं होतं. पण त्यांच्यामध्ये एक काहीतरी एक यायला पाहिजे, मुलींना स्वतःचं आता संरक्षण करणं हे लई महत्त्वाचं आहे, त्याला तो मुद्दा मूळ धरून मुलींना आम्ही ते कुस्त्यांच्या स्पर्धा बी ठेवल्या होत्या तिथं आणि त्यांना ते बक्षीस पण ठेवली होती. असंही करतो. आता गणपती उत्सव झाल्यामध्ये तुमच्या कौशल्याला भर तुमच्या, तुम्ही काय डेकोरेशन त्या कसे कसे वापरताय ते एक, आणि दुसरं कौशल्याला भर देताना मुलं आजकाल तुम्हाला सांगतो थोडीशी व्यसनादी होत चाललेली आहे. मग गणपतीच्या सीझन म्हटला तर गणपतीच्या आधी एक महिना नाही तर पुढे 15 दिवस तरी ती मुलं त्याच्यामध्ये गुंतून राहतात. आमचा मूळ उद्देश हाच आहे, सिनेरी आम्ही बक्षीस देतो, देखाव्याला बक्षीस ठेवतो आम्ही, पहिलं दुसरं तिसरं मूर्तींना पण ठेवतोच, पण ह्या ह्याचा देखावाचा बक्षीस ठेवण्याचा मागे हा फार मोठा उद्देश आहे की मुलांना कामात राहावं. मग ती तसंच करतात. आता सुद्धा ऑफिसमध्ये जाऊन आली ना मुलं उद्यमा इकडे तिकडे आहेत ना, ती येऊन संध्याकाळी 6 नंतर लागली की 10-11 तिथं राहतात. मग बाकीच्या गोष्टीकडे त्यांना द्यायला लक्ष द्यायला सवडच मिळत नाही,
1: बरोबर
0: ऑटोमॅटिक तिथे बांधले गेले असतात. हा एक त्याच्या मागचा आमचा उद्देश होता. आणि आम्ही ते शीट बॉल म्हणून ते म्हणजे आंबोलीसारख्या ठिकाणी असे झाडी वाढवण्यासाठी झाडी वाढवला पाहिजे, त्याच्यासाठी मग शीट बॉलचं कल्पना आम्ही राबवली होती. चिखलामध्ये असं गोल राऊंड करून त्याच्यामध्ये बी ठेवायचा, फणस जांभूळ आंबा कुठल्या कोय आंब्याची ती होत नाही ते, आणि जंगलात असं फेकून दिला ना, मग ते अवजड ठिकाणचे झाड ते बी कुठे पडेल तिथे झाड येतेच येते येतेच ते. हां ते एक तो एक आमचा उद्देश होता. आणि ह्याचा दुसरा म्हटला तर त्या मुलांना आता पावसाळाला तर शाळेमध्ये आम्ही कुठे आतवाडसारख्या ठिकाणी असं खेडेगाव ठिकाणी मुलांना रेनकोट वगैरे द्यायचं नव्हतं. परवाच आम्ही मागच्या वर्षी न्यू गर्ल्स स्कूलला मुलांना आणि मुलींना मिळून 200 मुलांना आणि मुलींना मिळून आम्ही बूट जोड दिले होते त्यांना पण
1: शाळेचे
0: गरीब विद्यार्थ्यांना. आणि शैक्षणिक मदत म्हटलं तर त्यांना वह्या वगैरे देणे ही सगळी कामं आमची चालू असतात. हे म्हणजे समाजाच्या कार्यावरती भर देतो. दैनिक समस्या काय असेल, कुठे काय गरज असेल, आता कुणाला गरीबच आहे, लग्नच होत नसेल, लग्न ठरलेलं असेल, पैसा नसेल, ते आम्ही स्वतः जाऊन तिथे उभारून ते लग्न पूर्णपणे कार्य पूर्णपणे निभवून द्यायचं काम करतो.
1: एक छोटासा ब्रेक घेऊ या कार्यक्रमामध्ये आणि परत आपली चर्चा सुरू असेल. तुम्ही ऐकत राहा वेणू धोनी 90.4 FM KLE गणेशो.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: छोट्याशा ब्रेकनंतर स्वागत आहे पुन्हा एकदा केली वेणुधोनी 90.4 एफ एमवरती तुम्ही ट्युनिन आहात आणि आजचे पाहुणे यामध्ये आपण लक्ष्मण महादेवराव शिंदे यांना ऐकतोय. सर, जायंट्सबद्दलची खूप सारी माहिती सांगितलीत आणि जायंट्सच्या माध्यमातून ज्या काही ॲक्टिव्हिटीज तुम्ही करता, जे काही सोशल वर्क करतात त्याबद्दलही तुम्ही खूपसं सांगितलं, पण तुम्ही या जायंट्स ग्रुपशी कधी आणि कसे जोडले गेलात? म्हणजे असा काही इन्सिडंट झाला का, जसं तुम्ही म्हटलात की LLB करून मी व्यवसायामध्ये गुंतलो किंवा जावं लागलं मला, म्हणजे काही अडचणींमुळं मी तिकडं वळलो गेलो, त्याप्रमाणे असं आपण म्हणतो ना की कुणाला तरी बघून आपल्याला प्रेरणा मिळते समाजकार्याची आणि मग आपण त्याकडं वळतो, असं काही तुमच्यासोबत झालं का? तेव्हा या जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनशी तुम्ही कधी आणि कसे जोडलात?
2: हां, तर मला मुळातच समाजकार्याची आवड असल्यामुळे आणि ह्याचं जायंट्स मी थोडंसं बघत होतो वाचतो, त्यातला माझा मित्र सुनील मुतके म्हणून आहे, आमच्याच शास्त्रीनगरला एरियामध्ये माझ्या बाजूला राहतो, तो जायंट्स ग्रुपला आदल्या वर्षी जॉईन झाला होता. मी 2015-14 जॉईन केलेला आहे जायंट्स. मग तो मला म्हणला की अवयोदान हे, मला तो काय म्हटला की अवयोदान मला सांगितले तरी आणि असं समजा सांग कुणाची आई वगैरे, म्हणजे आम्ही नेत्रदान हे वारल्यानंतर करावे लागतं, ते नेत्रदान त्वचादान किंवा ब्लड सेल, मग तो करायचा. मी ते बघितलं रे, म्हटलं हे रक्त हे कसं काय, त्यांनी म्हटले नाही आम्ही आता गरजू समाज आम्ही देतो, रक्तदान करतो, रक्तदान शिबिर आयोजित करतो, शिबिरामध्ये जवळजवळ 40-50 माणसं येतात आणि हे रक्त तिथं त्यांना गरजूना जाते. मग मला एका वेळेला केरीला रक्ताची गरज पडलेली असताना त्यानं मला म्हटलं की कार्ड आपल्याकडे असते मिळते, अरे म्हटलं मग ते कार्ड घेऊन गेलं आम्हाला, आता रक्तदान केल्यानंतर आम्हाला केले कार्ड देते, ते कार्ड मी कोणाला गरजू असेल ना 1 वर्षापर्यंत आम्ही देऊ शकतो, त्यांना त्या कार्डाच्या बदली त्यांना ते विनामूल्य त्यांनी ते रक्त देऊ. मग म्हटलं असं रक्त आपण असं रक्तदान केलं ना, ते डॉक्टरसुद्धा सांगतात की थोडंसं रक्त जास्त झालं पात घट झालं असेल तर थोडं रक्तदान करा, ते पातळवण्याची गरज आहे, औषधं देऊन देण्यापेक्षा तुम्ही असं दिलं काढून रक्तदान केलं तर ते बरं असतंय, औषधाचा खर्च वाचेल आणि तुमचं पुण्य रक्तदानाचं केलेलं पुण्य तुम्हाला मिळेल. मग असं ह्या थोड्याशा गोष्टीनं आणि हे गणपतीला फिरायचे की इथं बक्षीस दिलं ह्या मुलांना, मला हे फार चांगलं वाटलं, म्हटलं हे समाजकार्य फारच मोठं आहे आणि ह्याला तुम्हाला स्कोप आहे, नो लिमिट, ह्याला तुम्ही कितीही काम करू शकता, कुठल्याही परिस्थितीत तुम्ही करा, तुमचं स्वागत आहे तिथं. त्याच्यामुळे मला म्हटलं अरे सगळ्याच भागात आम्ही कमजोर, मुलापाच्या शिक्षण रक्तदान आपण एवढी सगळी कामं इथं चालतात, मग हे ग्रुप आपण का जॉईन करू नये असं केलं. आणि हा 80 सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे 80 मेंबर आहेत ना, हे सगळे मला माझ्या सख्या भावासारखे आहेत, अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी जरी आज अध्यक्ष असलो तरी ते सगळे अध्यक्षच असल्यासारखे आहेत मला आणि मी सगळ्यावरून तेवढंच तितकंच प्रेम करतो, मला ते सगळेच आवडतात, ग्रुपमध्ये मी सामील झाल्यापासून मला दुसरं आयुष्य मिळालं, अगदी प्रामाणिकपणे सांगतो, कारण इथं आहे ना हे सगळे मला माझ्या त्या ग्रुपला गेल्यानंतर मला माझ्या घरात गेल्यासारखं वाटतंय आणि सगळे. आणि दुसरी आहे बरं, तुम्ही जसं वागाल तसं समोरचा रिॲक्ट करतो तुमच्याशी, मग ते एक दुसरं आणि महत्वाचं म्हणजे आम्ही आज एका घरामध्ये 4 भाऊ एकत्र राहू शकत नाहीत, इथे 80 मेंबर आम्ही एकत्र राहतो आणि आज जवळजवळ 2 करोड किंमत असलेली बिल्डिंग आपण बांधलेली आहे जायंट्स म्हणून, कपलेश्वर बीचच्या खाली जायंट्स म्हणून मोठी बिल्डिंग आहे, वरचे 2 फ्लोअर आम्ही विकत घेतले, ते खालचे एक बिल्डिंग आहे, ते जवळजवळ 2 करोड मार्केटमध्ये त्याची किंमत होती आज. मग अशा ठिकाणी आम्ही सगळे एकत्र असून एकत्र एखादं कुठलं तर काम केलं तर त्याला काहीतरी महत्त्व आहे, ग्रुप समूह त्याला काही अर्थ आहे, म्हटलं ह्याच्यात मग असं जिकडे तिकडे करण्यापेक्षा एका समूहमध्ये येऊन काम केलं तर होतंय, हे मला जर असं भावलं ते सगळं. हा, हे रक्तदान म्हणा हे त्वचादान डोळे असं करायचं मुलांना शिक्षण ह्याच्यासाठी मला वाटलं की ह्याच्यात आपण करावंच आणि अगदी निष्ठेनं काम केलं मी, अगदी निष्ठे म्हणजे अगदी निष्ठे, मी 1 वर्ष कॅशियर झालो खजिंदा झालो, मला 3 वर्ष कंटिन्यू मलाच ठेवायला लागलं, म्हणजे असं ते हिशोबाचं नेट नेटकेपणा ठेवणं हे मला पहिल्यापासून आवडतंय सुरुवातीपासून, मग त्याच्यामुळे ते भावलं मला 3 वर्ष राहिले, त्याच्यानंतर मी सेक्रेटरी झालो आणि मला जायंट्सचा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे.
1: अरे वा,
2: 2023 इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला मला सेक्रेटरी असताना. मग त्याच्यानंतर मी उपाध्यक्ष झालो, मग आता नंतर अध्यक्ष झालो मी. अध्यक्ष होताना असं वाटतं की खरोखर तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मी, अध्यक्ष झाल्यानंतर एवढं एवढी तुम्हाला जबाबदारी वाटते ना, मला ती शपथ घेताना तोंडाला कोरड पडली. अरे ही जबाबदारी आपण पेलू शकतो का
1: नाही?
2: एवढी मोठी संस्था आहे, एवढा मोठा मान आहे, इथे आपण कुठेतरी खचून जाता कामा नये. मला अक्षरशः कोरड पडली ती शपथ घेताना, की पाय थोडस खंप आण, मी बोललो भाषणामध्ये की माझे पाय थोडेसे लटपटाले, म्हटलं घशाला कोरड पडलेले आहे. कारण ती पोस्ट एवढी सुंदर आहे ना, मॅम तुम्हाला सांगतो, आणि एवढी चांगली आणि एवढी
1: जबाबदारीचं काम आहे,
2: एवढी किमतीची आहे ती पोस्ट ना, त्याला आपण कुठेतरी कमी पडू नये ह्याची दक्षता ही कुठेतरी मला ते थोडस भावत होतं. म्हटलं नाही करूया आपण, चला होते. कारण ते समाजाचं लक्ष आज तुमच्याकडे आहे. जायंट्स ग्रुपची संस्था आज सामान्य राहिली नाही आहे.

0: ती सगळीकडे पसरत चालल्यामुळे त्या जायंटचा अध्यक्ष काय करतो, ते मेंबर काय करतात, ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून असल्यामुळे हे आपल्याला निभावायला की नाही ही थोडीशी शंका कुशंका होती. पण म्हटलं मला करायचं पिंड आहे आपला तर करू शकतो ना आराम, थोडंसं काम जास्ती लागेल बाकी काय असतंय. म्हणून त्या ह्याच्यामध्ये उद्देशानं मी राहिलो आणि ते करायचं जिद्दीने केलं ते सक्सेस करायचंच म्हणून घेतलं. मग नवीन नवीन आता करायचं म्हणजे चालू आहे. मागच्या 2023 मला ते सामुदायिक विवाह मला जमलं नाही. आम्हाला म्हणजे काय तनिष्कचे चिंडकून आहेत तनिष्क चिंडक, त्यांनी काय म्हटलंय तू जोडपी आण, 4-5 जोडपी घेऊन ये, 10 जोडप्यापर्यंत घेऊन ये, 1 जोडप्याला 1,11,000 मी देतो म्हटले त्यांनी. म्हणजे कसं मंगळसूत्र त्यावेळेला ते स्वस्त होतं सोनं 2023 मंगळसूत्र पायातले ती
1: पैंजण आणि जोडवी
0: जोडवी आणि पैंजण देतो म्हटले आणि लग्नाचा खर्च मी करून देतो असं म्हटलं. 1,11,000 मला म्हटले किती होईल, मी 1,11,000 एकेका जोडप्याला देतो म्हटले 10 जोडप्या. मग मी त्याच्या मनाने प्रयत्न केला थोडासा आणि ते आजूबाजूच्या खेडेगावात गेले मी 4-5 मठातनं सुद्धा जाऊन आलो मी मठाधीशा भेटून आले मी ते खालच्या बाजूला. मग ते त्याच्यामध्ये त्याने आणि एका गावामध्ये ते गावाचं नाव मोतीगावच्या बाजूला ते दौंडी सुद्धा दिली संध्याकाळी की असे असे लोक होऊन गेले त्यांना असं असं सामुदायिक विवाह करायचं आणि तुम्ही कोण असेल तर सांगा. मग त्यावेळेला त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळाला नाही, थोडे एक जोडपी आले, एक जोडपीचं करायचं होतं, 2 जोडपे आले. पण त्यांच्यासोबत जी माणसं आली होती ना त्यांना काय वाटलं का तर आज समाज आपला फारच वेगळ्या पद्धतीचा आहे, त्याच्याबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमी. पण त्यांना काय वाटलं की मी ह्याच्यात काहीतरी पैसे खातोय. त्यांनी म्हटले ते पैसे 1,11,000 आमच्याकडे द्या, आम्ही करून घेतो ते पैसे आमच्याकडे द्या. मी म्हटलं पैसे एवढेच आहेत आणि त्यांनी देणार तुम्हीच घ्या, आम्ही फक्त इथं आहे आमच्यातर्फे ते व्हायले असं म्हटलं होतं. ते एक रामाचं राहून गेले. त्यावर्षी जरा करायचा माझा थोडासा उद्देश आहे, एखाद दुसरं तरी निदान 2-3 तरी करावे असं माझा मानस आहे. बघा परमेश्वर किती साथ देते त्याचं होऊन जाईल शेवटी ते विधातकडे.
1: बरोबर,
0: आमच्या इच्छा असून काय उपयोग, लोकांनी साथ पण दिली पाहिजे.
1: होय ना, नक्कीच ती महत्वाची असते. कारण आपण एखादं कुठलंही काम जेव्हा फ्री द्यायला जातो लोकांना त्यावेळी त्यांच्या मनामध्ये पहिले प्रश्न हेच असतात की याला किती प्रॉफिट मिळतं याच्यातून, हेच त्यांच्या मनामध्ये प्रश्न उद्भवतात आणि त्याच्यामुळे मग त्या बाकीच्या गोष्टी उद्भवून मग प्रॉब्लेम क्रिएट होतो. तर समोरच्याची मेंटॅलिटी समजून घेऊन त्याचं मन समजून घेऊन आपण एका लेवलपर्यंतच त्यांना समजावू शकतो, त्याच्या पलीकडे नाही जाऊ शकत. तर अशा पद्धतीनं तुमचं जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचं काम चालू असतं आणि त्याच्यामध्ये तुमचा सक्रिय वाटा आहे. खूप सुंदर रीतीनं तुम्ही तुमची जबाबदारी आहे ती पेलवताय आणि येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळे उपक्रम पण तुम्ही राबवणार आहात. तर जे आता महाशिवरात्र वगैरे झाली त्या दरम्यानही तुमचे बरेच सामाजिक उपक्रम तिथं तुम्ही राबवला, तर त्याबद्दल काय सांगताय?
0: त्यामध्ये आता तिथं गर्दी भयंकर मध्ये जवळजवळ 11:30 तो महाप्रसाद चालू होतो, तो 5 वाजेपर्यंत चालू होतो संध्याकाळी 5 वाजे. मग तिथं ताट आणि हात धुण्यासाठी लोकांचे भरपूर जमवड होते, गर्दी होते भरपूर होते. मग त्यामुळे आम्ही काय केलं की वरून आमची पाईपलाईन आमच्या टाकीवर पाईपलाईन आणली आणि 8 आणि 8 असे 16 नळ जोडले हात आणि ताट धुण्यासाठी म्हणून. मग त्याच्यामुळे काय झालं गर्दीवरती पुरेपूर कंट्रोल राहिला.
1: बरोबर,
0: हा कंट्रोल राहिला आणि एकाच वेळेला ऍट अ टाइम 16 माणसं हात धुवून गेली. म्हणजे 1-3-5-4 मिनिटं लागले तरी 4-5 20 मिनिटात 100 लोक निघून जातात आरामशीर आणि त्याच्यामुळे मॉब कमी होतोय. ह्या दृष्टिकोनात आम्ही तिथं 16 नळांची व्यवस्था केली आणि मी दरवर्षी करतोय. हे आमचं 5वं वर्ष आहे आम्ही तिथं करतोय की नळ वगैरे लावून वरण पाणी आमच्या टाक्यात संपूर्ण ती टाकी पूर्णपणे सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत चालूच असते पाणी सतत त्या नळामध्ये. एवढी टाकी हे चालू असते म्हणजे त्या लोकांना भीड होऊ नये, गडबड होऊ नये, ताटं स्वच्छ धुवून मिळावं. ती ताटं कमी धुलेली हात धुतली ताटं आम्ही परत पुसून ठेवू नाही परत आणि ते गर्दीकडे नेऊन देतो जिथं ताटांची गरज आहे तिथं आम्ही सप्लाय करत असतो.
1: म्हणजे अशा पद्धतीने तुमचं काम सुरू असतं.
0: होय होय.
1: मग हे जे सगळं तुम्ही काम करत असता, हे जे सोशल वर्क तुमच्याकडून होत असतं त्याच्यासाठी फंड कसा करता?
0: हा थोड्याशा समाजामध्ये थोडेसे लोक आहेत असे की दानशूर भरपूर लोक आहेत आपल्याला, आपण त्याला तुमचे मित्र वगैरे असू शकतात दानशूर लोक असतात, त्यांना आम्ही जाऊन भेटतो असं असं आहे प्रोजेक्ट असं असं आहे आणि तुम्ही जरा असं थोडी मदत करा मला. त्याच्यामुळे त्यांनी म्हणतात त्यांना पटलं ठीक आहे, हा ठीक आहे किती खर्च येईल अंदाज, 10-15 हजार येईल ठीक आहे म्हटलं मी 10 हजार रुपये देतो, 10 हजार रुपये देतो असं म्हणतात त्यांनी. नाहीतर मग ठीक आहे 15 तर 15 येईल, 10 हजार दिले तर आमच्या ग्रुपमधले 5 हजार रुपये मी घालतो, आमचं जे कलेक्शन केलेलं असतं त्याच्यामधले तरी घालतो, नाहीतर मग दुसरा अनेक फॉर्म असू शकतो आम्ही आणि ते करू. कारण सगळंच आम्ही याच्यातनं घालत तर आपलं पण चालायला पाहिजे, कारण आपल्या महिन्याच्या आपल्या मीटिंग असतात त्या मीटिंग मेंटेन करायला पाहिजे तर थोडा पैसा पण लागतो आम्हाला थोडा. हे सगळं ते स्पॉन्सरशिवाय हे होणं शक्य नाही. हे सामाजिक कार्य जी मोठी आहेत ना ती स्पॉन्सरशिवाय होणं शक्य नाही. परवाचा तो SSCचा जो आम्ही कार्यक्रम बी घेतला ना त्याचा सुद्धा स्पॉन्सर लागलेच आम्हाला. छोटे मोठे स्पॉन्सर आम्ही शोधतो समाजामध्ये आणि आहेत असे, आपण शोधून त्यांना कॉन्टॅक्ट केला ना त्यांना सुद्धा समाजकार्याची फार आवड आहे, पण जाऊन त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही हा नाही त्यांना आपण पोहोचत नाही कोणत्याच्याशी की मला असं पाहिजे तसं पाहिजे. बरं दुसरी गोष्ट तुम्ही त्यांना योग्यरित्या कन्व्हिन्स करायला पाहिजे आणि तिसरी गोष्ट त्यांचा तुमच्यावर विश्वास असायला पाहिजे
1: होय ना.
0: हा म्हणजे हा बाबा हे करील म्हणजे याचा विश्वास म्हणजे सर्व्हिस देताय तुम्ही बरोबर आहे पण तुमचा विश्वास आहे काय कार्यनिष्ठता आहे काय नोबिलिटी तुमचा स्वाभिमान आहे काय ह्याच्या पदाने जॅन्ट्स आलं असते GIANTS जनरॉसिटी इंटरसिटी ऍक्शन नोबिलिटी ट्रुथफुलनेस आणि सर्व्हिस हे आलं हे आलं ह्या सगळ्यांना धरूनच हा गाभा आम्ही उभा केलेला आहे ना. ह्याच्यामध्ये तुम्ही काम करायला लागला तर तिथं सोडून न सोडून देतात ते परत आणि करत राहता काय. बरं तुम्ही आता पटकन असं कोण गेलं की पैसे देत नाही तू काय केलास म्हणून विचार. मग तुमच्याकडे दोन चार चांगली कार्य केलेली थोडीशी ठळक काहीतरी दोन उदाहरणं तुमच्याकडे लागतात
1: बरोबर
0: की असं केल्याने ह्या पब्लिकला असं फायदा आलाय असं केल्याने असं फायदा आलाय असं केल्याने म्हणजे आम्ही समाजासाठी राबतो. आजकाल काय होते आज कुठेही काही फंड गोळा करणे आणि थोडा खिशात घालणे थोडा बाहेर असं हे होत गेलं लोकांची मेंटॅलिटी अशी असल्यामुळे देणार म्हणून सुद्धा हात करता घेते अरे अरे नाही नाही नाही मग त्यांना तुम्हाला पटवावं लागते समाजामध्ये आणि तुमची मार्केटमध्ये काय पत आहे क्रेट आहे त्याच्यावर सुद्धा डिपेंड करता येते. तुम्ही जाऊन उभारला तर पटकन देऊ शकता तो सोडलं असं. आता मला वेस्ट वॉटरचा एक मोठा मी बाटली तयार केली ती आता रेणुका देवी आहे ना दुर्गा सौंदर्यतीला तिथं देणार जवळ 7 फुटाची आहे. आता बाटली इथं तिथं कुठेही फेकत असतात खाली पाण्याची बाटल्या त्यासाठी मोठा येते एवढं मोठा येते जवळजवळ 1500 बाटल्या ॲट अ टाइम त्यात बसवू शकतात आणि मागच्यापासून दरवाजे म्हणजे ॲट अ टाइम तुम्ही तिथे ठेवला तर घेऊन जाणार सुद्धा डिस्पोज ऑफ करणार सुद्धा तो एक एक बाटली करणार नाही बंचा बंच मध्ये त्याचं सुद्धा डिस्पोज करताना सुद्धा त्यांना थोडं पैसे मिळू शकतात काहीतरी होऊ शकते एक बाटली इकडे तरी फेकण्यापेक्षा तो आम्ही केलं. मग त्यासाठी मी माझ्या मित्राला भेटलो होतं अरविंद घाटगे त्याला म्हटलं असं असं आहे तुला पैसे किती लागतात म्हटलं 7000 हे घे 7000 रुपये दिले देऊनच टाकला त्याने डायरेक्ट. नंतर त्याचा खर्च वाढला तो 9000-9500 गेला कारण मी 6000 तर सांगितलं त्यांना 7.5 फूट केला मी त्यांच्याकडे परत आणि दे म्हणून मागणं चुकतंय आपलं
1: होय ना
0: ते जायचं नाही. मग मी आपले ग्रुपले 2500 रुपये घालून ते कम्प्लीट केलं त्याच्यानंतर ते त्याला बेणार करून आता आणि त्यांनी यात्रा आता एवढ्यात नको म्हटले आणि थोडंसं त्यांचा सुधारणा चालू आहे मंदिरमध्ये ती केल्यानंतर मला त्यांनी जागा दाखवते म्हटले त्या जागेवर तुम्ही ठेवा म्हणून सांगितलं फार चांगलं आहे ते वेळगावचं नाव जेवढे भक्त येईल त्या सगळ्यांना ते दिसणार जॅन्ट्स ग्रुपचं नाव सगळ्यांचं सबोदर येणार
1: तर. हा होता आजचा आजचे पाहुणे हा कार्यक्रम ज्यामध्ये आपण लक्ष्मण महादेवराव शिंदे यांना ऐकत होतो. ते जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष आहेत. बीकॉम LLB त्यांनी केलेलं आहे. समाजसेवेमध्ये ते सक्रिय आहेत. त्यांना आपण ऐकलं कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे KD वेणुधोनी 90.4 FM प्रस्तुती. नमस्कार. वेणुधोनी 90.4 FM KLE गणसूपे आप ट्यून है और अभी हम सुनेंगे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज. की नगर बैराज के सभी 36 और बीरपुर बैराज
2: Memorial in Bishkek. The tribute reflected the enduring relevance of Gandhiji's ideals and their universal appeal. Prime Minister will also hold bilateral meetings today with the leaders of Russia, Iran, Kyrgyzstan and Armenia. Tomorrow, he will address the 26th summit of the Shanghai Cooperation Organization. Vikalp Shukla, Akashwani News, Bishkek.

आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444 extension 4327.

0: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIIC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
1: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವೂ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ. ಏಕೆಂದರೆ PNG ತಂದಿದೆ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.
2: ಮಾ ಬನ್ನೆ ಮೇ ಹೋ ರಹಿ ಹೈ ದೇರ್, ಇಂತಜಾರ್ ಹೈ ಖುಷ್ ಖಬರಿ ಕಾ. ದೇರ್ ಇಸ್ ಒನ್ ನೇಮ್ ಯು ಕ್ಯಾನ್ ಟ್ರಸ್ಟ್, ಕೇಲಿ ಫರ್ಟಿಲಿಟಿ ಸೆಂಟರ್. ವಿತ್ ಸೈನ್ಸ್, ಸೋಲ್ ಅಂಡ್ ಸೆನ್ಸಿಟಿವಿಟಿ, ಜಿಂದಗಿ ಕೋ ದೋ ನಯಿ ಶುರುವಾತ್ ಕೇಲಿ IVF ಕೆ ಸಾಥ್. ಆಜ್ ಹಿ ವಿಸಿಟ್ ಕರೆ ಕೇಲಿ ಫರ್ಟಿಲಿಟಿ ಸೆಂಟರ್, OPD ನಂಬರ್ 97, ಶರಾವತಿ ಸೆಕೆಂಡ್ ಫ್ಲೋರ್, ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಬೆಳಗಾವಿ. ಫೋನ್ ನಂಬರ್ 08312551530 ಅಂಡ್ 247377, ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ 1530.
0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज OPD सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ॲलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312-473777.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
2: KLE ಸಂಸ್ಥೆಯ ನೂತನ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಜ್ಞಾನಗಳ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತಿಕೊಪ್ಪ ಬೆಳಗಾವಿ. BSc ಆನರ್ಸ್ ತೋಟಗಾರಿಕೆ 4 ವರ್ಷದ ಪದವಿ ಕೋರ್ಸ್. 2026-27 ಸಾಲಿನ ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. 10+2 PCMB, KCET ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳು ಹಾಗೂ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಬಾಗಲಕೋಟ್ ICAR ನಿಯಮಾವಳಿಗಳ ಪ್ರಕಾರ ಕೇವಲ ನಿರ್ದಿಷ್ಟ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಕೋಟಾ, ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕೋಟಾ ಸೀಟ್ಗಳು ಮಾತ್ರ ಲಭ್ಯ. ಅನುಭವಿ ಬೋಧಕ ವರ್ಗ, ಆಧುನಿಕ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯ, ಸುಸಜ್ಜಿತ ಪ್ರಯೋಗಾಲಯಗಳು ಹಾಗೂ ಸಂಶೋಧನಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳು. ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ ಹಾಗೂ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಕ್ಷೇತ್ರ ತರಬೇತಿ ಅವಕಾಶಗಳು. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08337200120 ಹಾಗೂ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9071000774.

0: ಇದಾಗಿತ್ತು ಇವತ್ತಿನ ಜನಪದ ಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜನಪದ ಸಿರಿ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM KLE ಕನಸು. ನಮಸ್ಕಾರ.
1: केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998

0: पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनी पर्यंत रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.
1: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
2: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
1: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
2: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
1: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-86-286.
0: केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 0831-24-70-362 आणि 9448-99-8331.

0: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIIC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
1: KLE ವಿಶ್ವನಾಥ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಉಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ KLE ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, KLE ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.

तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. KLEBM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा KLEBM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अति गंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग OPD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.
1: ಅವಳ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯು ಸೌಂದರ್ಯದೊಂದಿಗೆ ಜೊತೆಯಾಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣವು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ತುಂಬಿರಲಿ. ಏಕೆಂದರೆ PNG ತದ್ದೇ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆ ಮಹೋತ್ಸವ. ಸುಂದರವಾದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲ್ಗೆಜ್ಜೆಗಳ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ಈ ವಿಶೇಷ ಆಫರ್ 31 August 2026 ಮಾತ್ರ. ಮೆಸ್ಸರ್ಸ್ ಪುರುಷೋತ್ತಮ್ ನಾರಾಯಣ್ ಗಾಡ್ಗಿಲ್ ಸರಾಫ್ ಮತ್ತು ಜುವೆಲ್ಲರ್ಸ್. ಸುವರ್ಣಮಯಿ ಶುದ್ಧತೆಯ ವೈಭವಶಾಲಿ ಪರಂಪರೆ. ನಿಯಮಗಳು ಅನ್ವಯ.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: चेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.